सनक हो ये रोज ही बहाना न जाने देगा आज तुमको ये दीवाना बनाते हो ये रोज ही बहाना न जाने देगा आज तुमको ये दीवाना।